श्रोतेहो सुप्रभात FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण शक 1948, 13 ऑगस्ट 2026. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:56:30 झाले आहेत. आजच्या प्रसारण सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

शहनाई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6 वाजताच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

वैभवी शेटे यांच्या स्वरात नरसिंह सरस्वती स्तोत्र आता आपण ऐकलात. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. रंजना जोगळेकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भोपाळी.

त्यांच्या स्वरात नरसिंह सरस्वती स्तोत्र आता आपण ऐकलात. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बेर केंद्र सादर करत आहे. रंजना जोगळेकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भोपाळी आता ऐकत आहोत. संगीतकार वसंत प्रभू.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भूपाळी आत्ता आपण ऐकली. संगीत दिलं वसंत प्रभू यांनी. मंगलप्रभात. एक एक भक्तिगीत, एक एक भक्तिपुष्प अलगत टेपावं, परमेश्वर चरणी लीन व्हावं आणि मनोभावे परमेश्वराची ही आराधना, ही पूजा, ही अर्चना, हे करताना मन प्रसन्न व्हावं हाच उद्देश जणूया पहाटेच्या रम्य अशा वातावरणात.

संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आत्ता आम्ही प्रसारित केली. गायक रामदास कामत, संगीत यशवंत देवांचं. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले गात आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

संत ज्ञानेश्वर महाराजांची ही भक्तिरचना, गायिका आशा भोसले, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा। कार्यक्रमात यानंतर गायिका अनुराधा पोडवाल, रचना प्रवीण दवणे यांची आहे, तर संगीत दिलं आहे नंदू होनब यांनी।

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीतकार नंदू होनप. कार्यक्रमात यानंतर कैलास अनुज यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

कैलास अनुज सह गायकांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली आणि आता मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा समारोप समूह स्वरातील देशभक्तीपर गीतानं

0: समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना आता आम्ही प्रसारित केली. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकला.
1: विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन. तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले.
0: माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीर केंद्र FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय विद्राव्य खतांची ओळख आणि कार्य. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं. सादर करते योगिराज बच्चे. कृषीवाणी.
2: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आहे. पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वरूपात विविध प्रकार

0: खतांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून पाण्यातून वर खते, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खते असे अनेक खतांचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहिती नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते. अशा वेळी पीक उत्पादन खर्चात वाढ होते. तसेच पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घट संभवते. त्यासाठी विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्य वेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पिकास फायदा होतो. आज आपण काही विद्राव्य खतांची ओळख, कार्य आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान याविषयी जाणून घेऊया. 1919-19 यामध्ये नत्रस, पुरद व पालाश ही अन्नद्रव्य समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यामधील नत्र हा अमाइड, अमोनिकल व नायट्रेट या तीनही स्वरूपात उपलब्ध असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत, शाखीय वाढीसाठी तसेच फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेतही या ग्रेडचा उपयोग होतो. फवारणीमध्ये वापरण्यासही हे योग्य असून अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असते. मोनोपोटॅशियम फॉस्फेट किंवा 0.0054 फुले लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या खताचा वापर केला जातो. यामध्ये स्पुरद व पालाशी अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. फळ पिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी तसेच आकर्षक रंगांसाठी याचा वापर होतो. मोनो अमोनियम फॉस्फेट किंवा 12:61:00 नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी हे उपयुक्त असते. फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. यामुळे फुटवे चांगले येण्यासही मदत होते. 13:43 कपाशी सारख्या पिकाचा पात्या फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. तसेच शेंगवर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढण्यास मदत होते. पोटॅशियम नायट्रेट अर्थात 13:00:45 यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलवल्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. 12:32:61 शाखीय वाढ थांबवून फुलधारणा होण्यासाठी, फुलकळी जास्त येण्यासाठी तसेच फळ धारण्यासाठी या खताचा उपयोग होतो. पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश अर्थात 0.0050 या खतामुळे पीक अवर्षण स्थितीतही तग धरू शकते. फळाचाही उपलब्ध असतात. क्लोराईड्स व सोडियम सारख्या मूलद्रव्यापासून मुक्त असतात. आम्लधर्मी असतात. फर्टिगेशनची कार्यक्षमता ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अर्थात सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडणघडण आणि पोत, पिकाला द्यावयाचे पाण्याचे वेळापत्र, जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण किंवा पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील खतांची तीव्रता, खते देण्यासाठी निवडलेला कालावधी, ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता या सर्व बाबी फर्टिगेशनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. फर्टिगेशनचे फायदे: पाण्याची कार्यक्षमता 40-55% व खतांची कार्यक्षमता 25-30% इतकी वाढते. पिकांच्या संवेदनशील अवस्थानुसार आवश्यक तेवढी खत मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. उत्पादनात 20-40% वाढ होते. उत्पादनाची गुणवत्ता व प्रत वाढते. ठिबकमुळे पिकाच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेत ओलावा निर्माण झाल्याने दिलेली खते या भागातच पसरतात. जमिनीतून निचऱ्याद्वारे वाहून जात नाही. हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत सुद्धा पीक घेता येते. खताची मात्रा ही झाडाची गरज व हवामानातील परिस्थितीनुरूप वेळेवर निश्चित करता येते. बरं तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणीमध्ये एवढं. नमस्कार, धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आता आपण ऐकलात. विद्राव्य खतांची ओळख आणि कार्य दिनेश प्रसाद माकरिया यांनी संकलित केलेली माहिती आता आम्ही प्रसारित केली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, 6:50 पर्यावरण विषयक परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करतोय.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य, फेलोइन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी

0: डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते, मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात, जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो, तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा बीपी सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी, प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरणस्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतीने केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाची निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्प रूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केली. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करू. नमस्कार, भेट सादर करते योगिराज बच्चे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 7:25 आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात स्वागत श्रावणाचे. सकाळी 8:40 लोकसंगीत आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. ठीक 10 वाजता न्याय विभागाचा विशेष प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज भाग क्रमांक 7, वेळ परत एकदा ठीक 10 वाजता. सकाळी 10:15 एक ही फिल्म हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. कॉलेज कॅम्पस सकाळी 10:30 आम्ही प्रसारित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय बीड इथं जागतिक युवा दिन आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद. संवाद साधलाय सुप्रभा जोशी यांनी. तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगिराज बच्चे. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 वाजता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल हवा हवाई आजचा कार्यक्रम असेल. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं. सादर करतील योगिराज बच्चे. 11:45 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1 वाजल्यापासून विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. याशिवाय सायंकालीन प्रसारणात 5:30 युववाणी 6 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण. त्यानंतर रात्री विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आकाशवाणी मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आता मी प्रसारित केली. कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नमस्कार बीड. सादर करते योगिराज बच्चे.

0: आकाशवाणी
1: मुंबई केंद्रानं प्रसारित केलेले कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:55 झाले आहेत. जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। तिरंगा रॅलीमध्ये शाळा महाविद्यालयांचा सहभाग। आदिवासी दिनी आश्रमशाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न। ध्वजसंहितेचं पालन करणं बंधनकारक। प्रवासी वाहतूक कल्याणकारी मंडळासाठी नोंदणी करावी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचं आवाहन। आणि वंदे मातरमच्या 150व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि आता सविस्तर घडामोडी। शहरातील सिद्धिविनायक संकुलापासून बुधवारी सकाळी निघालेल्या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। आकर्षक वेशभूषा, वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली। या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा रामनगर छोटीवाडी इथं विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ऑगस्ट रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। बिरसा मुंडा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। भारत सरकारच्या वतीनं देशभरात हर घर तिरंगा 2026 अभियान राबवण्यात येत आहे। राष्ट्रध्वज फडकवताना भारतीय ध्वजसंहितेतील तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असून राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि पावित्र्य राखण्याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही केंद्र शासनानं दिले आहेत। त्या नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर आता बीड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक कल्याणकारी मंडळाचं सदस्यत्व खुलं करण्यात आलं आहे। तरी बीड जिल्ह्यातील पात्र चालकांनी मोठ्या संख्येनं नोंदणी करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन बीडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांनी केलं आहे। बीड जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसंच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या विशेष निमित्तानं जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतची अधिकृत रूपरेषा आणि आदेश जारी केले आहेत। याबरोबरच नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत। मी विजय पारगावकर आपली रजा घेतो। लेखन सौजन्य अविनाश वाघिरकर पत्रकार, या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। नमस्कार बीड।

0: श्रोते हो नमस्कार. बीर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते

आजच्या आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय बीड इथं जागतिक युवा दिन आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे सुप्रभा जोशी यांनी. तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं सादर करते योगीराज बच्चे. अवश्य ऐका ठीक 10:30 कॉलेज कॅम्पस. गाता रहे मेरा दिल सकाळी 11 प्रसारण. आजच्या कार्यक्रमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल कार्यक्रम हवा हवाई. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं सादर करतील योगीराज बच्चे. अवश्य ऐका आवर्जून ऐका फक्त आकाशवाणी बीर केंद्रावर. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून. 7:07 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र. यानंतर थोड्याच वेळात आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन. राज्यातल्या सेवा

भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन, हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी 72% तर छत्रपती संभाजीनगर विभागात 49% उपयुक्त पाणी साठा। आता सविस्तर बातम्या। परदेशी अंशदान सुधारणा FCRA 2026 विधेयक लोकसभेनं पुढील छाननीसाठी काल संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं। या समितीत लोकसभेच्या 21 आणि राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश असेल। ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आपला अहवाल सभागृहात सादर करेल। परदेशी योगदान कायदा 2010 आणखी सुधारणा तसंच परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। राष्ट्रीय सहकारी

0: करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ विधेयक 2026 काल राज्यसभेनं संमत केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा 1962 मध्ये आणखी सुधारणा करणं हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली असून महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकतं. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
0: आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे कथित गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात काल झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली विभागात जाऊन शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. केंद्र सरकारनं पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारांसंदर्भात नुकताच केलेला कायदा अधिक कठोर असल्यानं तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या 15 वड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातल्या शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव, लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर, परभणी जिल्ह्यातल्या पालम आणि बीड या नगरपंचायतींचा समावेश आहे. राज्यात ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. या निर्णयामुळे 2,31,000 शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणाही बावनकुळे यांनी केली. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. ज्या सेवांसाठी कायद्यानं प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही तिथे स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हर घर तिरंगा अभियानांतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे काल तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या शाळांचं बँड पथक आणि एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. महापौर समीर राजूरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. बीड शहरातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजप युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि डॉ सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा रांगोळी स्पर्धा काल घेण्यात आली. महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत शालेय तसंच खुल्या गटातल्या स्पर्धकांनी भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या. हर घर तिरंगा अभियानांतर्गत धाराशिव इथं आज सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

0: मुलांसह अबालवृद्धांनी देशभक्ती देशप्रेमाची भावना तेवत राहण्यासाठी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: हर घर तिरंगा अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज आपण लावून या राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अभियानात आपण सर्व सहभागी होऊया. या देशासाठी ज्या शहीदांनी बलिदान दिलं, ज्या स्वतंत्र सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली, त्यांना मानवंदना आपण देऊया. जय हिंद.
0: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं काल आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध पक्षाचे नेते आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999 अनुषंगानं रॅगिंग प्रतिबंध आणि पॉक्सो या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर तसंच प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यावेळी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केलं. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची अंतिम मुदत 20 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातल्या 22,963 पात्र शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्हीएल पोतंगले यांनी दिली. हिंगोली इथं काल वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यातल्या प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात तसंच पात्र कुटुंबांना आवश्यक त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. धाराशिव जिल्ह्यात वार्षिक योजनेतून नागरी परिक्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांसाठी निवारा तयार करणं तसंच पाळीव मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी दिली आहे. यासाठी 23,14,58,000 रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे 29,442 घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात 49%, पुणे विभागात 86%, कोकण 87%, नाशिक 75%, अमरावती 59%, तर नागपूर विभागात 58% उपयुक्त पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जायकवाडी धरणात 93% उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1400 तर डाव्या कालव्यातून 1600 असं एकूण 2,900 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 4,187 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. हवामान. राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन आणि राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स.
3: एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्स वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ही आहे आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:20 झाली आहेत.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.

0: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
0: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी. आज सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय बीड इथं जागतिक युवा दिन आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद. संवाद साधला आहे सुप्रभा जोशी यांनी. तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं. सादरकर्ते योगीराज बच्चे. अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस 10:30. आज सकाळी 11 आम्ही प्रसारित करू कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज 13 ऑगस्ट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल आजचा कार्यक्रम असेल हवा हवाई. लेखन निवेदनी विजय पारगावकर यांचं असेल. सादर करतील योगीराज बच्चे. एक झलक.

0: सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल, आजचा कार्यक्रम हवा हवाई अवश्य ऐका, सादर करते योगिराज बच्चे। आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलत, आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। 7:25 होत आहेत, आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आम्ही आता सहज करत आहोत थोड्याच वेळात।
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या

0: या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचं अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे. आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17,00,000 शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7,00,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10,00,000 सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. आणि या जवळजवळ 17,00,000 शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
2: नक्कीच. सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17,00,000 शेतकऱ्यांपैकी 11,50,000 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11,50,000 शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
2: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवले जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज

0: नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळेही आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत.

0: त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. एक जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम

भावधारा सुगम संगीत आकाशवाणी बीर केंद्र आपण ट्यून केलंय FM 102.9 MHz वर. स्वागत श्रावणाचं. आज भावधारा सुगम संगीत कार्यक्रमात श्रावण गणी. श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चौहीकडे. श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चौहीकडे. क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना. श्रावण महिन्याचं वर्णन ते काय करावं. आपण एखाद्या वेळेस प्रवासात असलो ना, आणि मग जेव्हा प्रवास आणि खिडकीतून सहज बाहेरच्या वातावरणात एक झलक मारली, काय हे सुंदर हिरवळ वातावरण. हा अरे हाच तो श्रावण. हो, अगदी मन प्रसन्न करणारा श्रावण. श्रावण म्हटलं की वर्षा ऋतूत येणारा हा श्रावण महिना. श्रावण महिना येतो विविध सणांची रेलचेल घेऊन, विविध सणांची पर्वणी घेऊन. असा हा श्रावण आजपासून सुरू होतोय. भावधारा स्वागत श्रावणाचा सुंदर साजेरा श्रावण आला. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करत आहोत. पद्मजा फिनाणी जोगळेकर यांच्या स्वरात हे गीत आता ऐकवत आहोत.

अहो हेच तर स्वागत आहे श्रावणाचं सुंदर साजिरा श्रावणाला. पद्मजा फेनाणी जोगळेकर यांच्या स्वरात कार्यक्रमाची सुरुवात गिरीश कुसुमाग्रज यांच्या गीतानं, संगीत दिलं गिरीश जोशी यांनी. श्रावण महिना वर्षा ऋतूत येतो. ज्येष्ठ आषाढ महिन्यातील मुसळधार पावसांची संतत धार श्रावण महिन्यात थांबते. ऊन पावसाचा खेळ जणू श्रावण महिन्यात सुरू होतो. या महिन्यात साधारण रिमझिम पाऊस सुरू होतो. पावसाच्या सरी चालू होतात, तोच त्या निघूनही जातात आणि ऊन पसरू लागत, तर कधी कधी उन्हातच पाऊस बरसू लागतो. श्रावणातील पाऊस म्हणजे जणू मोत्यांची बरसात. श्रावणातील ऊनही अगदी हळूवार अलगद रेशमासारख. सर्व वृक्ष वेली टवटवीत होतात श्रावण महिन्यात. विविध फुलांना याच महिन्यात बहर येतो. सगळं वातावरण प्रसन्न सुगंधमय होऊन जात. बाजारात विविध प्रकारची फुलं फळं आणि भाज्या यांची सुद्धा जणू लयलूटच होते. असा हा श्रावण.

0: कवी सौमित्र यांचं गीत आता आपण ऐकलं. स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. एक जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. स्वागत श्रावणाचं. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात परत एकदा स्वागत मंडळी आपलं. श्रावणात बहरलेला हा निसर्ग पाहून माणसाला परमेश्वराची आराधना करण्याची प्रेरणा मिळते. श्रावण महिन्यात विविध प्रकारची फुलं बहरलेली असतात. रानावनात डोंगर माथ्यावर भरपूर फुलं उमलतात. ही फुलं फुललेली फुलं बघून मनही अगदी आनंदानं फुलून जात. देवळाच्या बाहेर विकायला बसलेली विविध फुलं बघितली ना की मन जणू प्रसन्न होत. श्रावणात होणाऱ्या विविध पूजांसाठी लागणारं साहित्य देवळाबाहेर मिळत. यात केळीचं, कदळीचं कोंब, केवड्याची पानं, कमळ आणि बरीचशी फुलं पाहायला मिळतात. हा श्रावण कसा बहरून येतो, आल्हाददायक प्रसन्नमय चैतन्यमय असं वातावरण श्रावणात येईल. आणि मग या श्रावणात नभ दाटून आले, पाऊस बरसू लागला ना की नक्कीच मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवतात. त्याला श्रीनिवास खळे यांचं साजेस संगीत आणि लता दीदींचा स्वर श्रावणात घन निळा बरसला.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी

कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कला विश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे.
दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालय

0: न्यायाच्या सचिव शम्मी राव सहभागी होतील तर सहा हातमाग समूहातील 100 अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी एनसीसी कॅडेट स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशितानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमारसेन स्तब्न पद्मगिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.9 मेगाहर्ट्सवरून आम्ही आपल्याशी बोलतोय. सकाळचे 8:40 झाली आहेत. लोकसंगीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकूयात श्रीकांत नारायण आणि सहकार्यांच्या स्वरात मनवेल गायकवाड यांचं लोकगीत. संगीत दिलं आहे शांक नील यांनी.

0: श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मनवेल गायकवाड यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं शंकर नील यांनी. लोकसंगीत कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं अल्पविरामानंतर.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

संदेश आता आपण ऐकलात. आज कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय बीड इथं जागतिक युवा दिन आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद संवाद साधलाय सुप्रभा जोशी यांनी. सादर करते योगीराज बच्चे. आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण अवश्य ऐका. आजच्या कार्यक्रमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल. आजचा कार्यक्रम हवा हवाई.

सकाळी ठीक 11 वाजता दातारही मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण हवा हवाई. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बर्थडे स्पेशल आजचा कार्यक्रम लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं असेल. सादर करतील योगीराज बच्चय. अवश्य ऐका आजचा गातारही मेरा दिल हा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं. स्वागत परत एकदा कार्यक्रम लोकसंगीत.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आता आपण ऐकलं, संगीत दिलं विजय कठीण यांनी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करते. एक अल्पविराम कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: जरा।
1: हॅलो वीड, बरोबर ओळखलं। डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय। हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय। तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 29 59 01। कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी, हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी। मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका, सकाळी 10 ते 10:30 या वेळेत। आणि हो, फोन करायलाही। पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 29 59 01।

0: रंजना जोगळेकर आणि सहगायकांच्या स्वरात हे लोकगीत आता आपण ऐकलं. नितीन शिर्के यांचं लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.
1: आपली भारतीय संस्कृती सर्व जगात आहे भव्य दिव्य.
2: राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य.

लोकसंगीत असा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून. सकाळचे 9 वाजतायत, यानंतर 9 ते 10 या वेळेत सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम विविध भारती राष्ट्रीय सेवा.

रसिको अभिनेते दिलीप कुमार, वैजयंतीमाला, जॉनी वॉकर आणि अजित यांच्या भूमिकेनं सजलेला हा चित्रपट. गावात यंत्रसामुग्री आल्यामुळं पारंपरिक तांगेवाले आणि कामगारांच्या रोजगारांवर संकट येतं आणि याविरुद्ध गावकरी जेव्हा एकत्र येऊन मोठा संघर्ष करतात याचं चित्रण या चित्रपटात आहे. चित्रपटात एकजूट, प्रेम, मैत्री आणि मेहनतीचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आता आपण ऐकलं. एके फिल्म कार्यक्रमात आज नया दौर चित्रपटातली गाणी. नया दौर 1957 मध्ये प्रदर्शित झालेला प्रसिद्ध सामाजिक चित्रपट. बी आर चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला मुख्य भूमिकेत आहेत.

मंडळी नया दौर या चित्रपटासाठी संगीत ओपी नय्यर यांचं आहे. बी आर चोप्रा दिग्दर्शित नया दौर चित्रपट. या चित्रपटात एकजूट, प्रेम, मैत्री आणि मेहनत याला महत्त्व याचं वेशात केलेलं आहे. साथी हात बढाना आणि ए देश हे वीर जवानों का यासारखी या चित्रपटातली गाणी आजही लोकप्रिय आहेत.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं हे गीत ओपी नय्यर यांच्या संगीत नियोजनात. एके फिल्म नया दौर चित्रपटातली गाणी आणि आता कार्यक्रमात जाता जाता एक गाणं, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
0: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. एकी फिल्म कार्यक्रमात ओपी नय्यर यांच्या संगीत नियोजनात नया दौर चित्रपटातली गाणी. आज 13 ऑगस्ट, अभिनेत्री वैजयंतीमाला जन्मदिन. याचं औचित्य त्याच सोबत जवळच येत असलेला स्वातंत्र्य दिन, या दोन्हीच्या अनुषंगानं आजचा चित्रपट नया दौर. आणि आता जाता जाता

मोहम्मद रफी आणि सहगायकांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. आज बी आर चोप्रा दिग्दर्शित नया दौर चित्रपटातली गाणी एक ही फिल्म कार्यक्रमासाठी. 13 ऑगस्ट अभिनेत्री वैजयंती माला जन्मदिन आणि स्वातंत्र्य दिन याचं औचित्य साधून या चित्रपटाचं सिलेक्शन करण्यात आलं. एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमची यानंतरची उद्घोषणा 10:30

0: माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना एफएमएक्सच्या 2.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी बीर केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कार्यक्रमात आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय बीड इथं जागतिक युवा दिन आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे सुप्रभात जोशी यांनी. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य कैलास ढेमरे यांचं आहे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस
1: कॉलेज कॅम्पस हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपली कॅम्पसची टीम पोहोचली आहे बीडच्या आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात. फ्रेंड्स, आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक युवा दिन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कॉलेज कट्ट्यावर त्यांची मतं जाणून घेणार आहोत. चला तर

0: पहिला प्रश्न माझा असा आहे, 12 ऑगस्ट हा जागतिक युवा दिन, एक युवा म्हणून तुम्हाला आजचा जेनझी या नात्याने काय वाटतं? युवा दिनासाठी तुम्ही खास का असावं किंवा का आहात असं वाटतं?
1: मी मयुरी जाधव. आजचा जो युवा आहे तो उद्याचा भारत आहे, म्हणून एक युवा म्हणून उद्याच्या भारताची जबाबदारी आपल्यावर आहे, तर युवा हा खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा जो जेनझी यूथ आहे त्याचे विचार मांडण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि तो मांडतो. जो आजचा युवा आहे, जी जेनझी आहे, ती विकासाच्या वाटचालीत आहे.
0: अगदीच आहे, तिने तिचं मत मांडलेलं आहे. विकासाच्या वाटचालीसाठी स्वतंत्र विचार आणि ठाम मतं घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात.
2: मॅम, मी तृप्ती दरेकर. आजचा जो युवा आहे, म्हणजे जेनझी जी जनरेशन म्हणतो, ती सगळ्या जनरेशनपेक्षा वेगळी ह्यामुळे आहे की तिच्या त्या जनरेशनजवळ ॲक्सेप्टन्स आहे. ज्या वेने आपण वेगवेगळे कल्चर्स त्याला रिस्पेक्ट करायचा प्रयत्न करतो, ॲक्सेप्टन्स जी आहे ती ह्या

अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि बालकलाकारांनी गायलेलं उबंटू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर सामंत यांची गीतरचना, संगीत कौशली नामदार.

अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं सालबर्डी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुकुंद भालेराव यांचं गीत होतं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार।

0: आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेल्या आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्या मार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, MIDC एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या

0: लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ईएसआय लागू असतो.
1: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे येतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
0: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो. अच्छा. आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
1: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे भरती
0: केलेलं आहे
1: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे.
0: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला त्या ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: अच्छा बर. म्हणजे मग आता ही जे ईएसआय म्हणताय हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
0: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला. आमची जी रुग्णालयं आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, 12 रुग्णालयं आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात. हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट. जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ईएसआयद्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ईएसआयच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ईएसआय मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत असताना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्याने येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना, ज्याला आपण टायअप म्हणतो, टायअप हॉस्पिटल सुद्धा मिळतात जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?

0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते तीन पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआय नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने, की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा, शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय, त्यांनी तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटं त्याला छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तेव्हा तिथून इलाज शक्य जेवढा शक्य असतील ते करतील. नसेल, त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट फॅमिलीच्या फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मग अशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसील असेल, अपेंडिक्स असेल, नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. एंजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते हे सर्व उपचार, पूर्णपणे मोफत असतात. यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेत आहेत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ईएसआय ची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ईएसआय चे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ईएसआय म्हणजे काय, इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये ईएसआय अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ईएसआय बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना 15-20 मिनिटांसाठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत, त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे, याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली, त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन महिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो. तो इलाज तर मोफत होतोच, परंतु

0: ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. ह्याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीय दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये, काही त्या कंपनीच्या ऍक्सिडेंट मधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेसशॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेसशॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात हातमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो. तर अशा वेळेला जे अपंगत्व येतं, त्या अपंगत्वातून, त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्प मध्ये तो आलेला नाहीये कामगार, पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये. कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे, हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआय मध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रूपानं असू देत, डायलिसिसच्या रूपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रूपानं असू देत. इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं
1: समाविष्ट
0: केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, कंपनी मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी. त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल, कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. 2-3 शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्ट मधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं इतकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात. कारण ऐनवेळेस जेव्हा घरामध्ये देव न करू पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली. मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयची जेवढी पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो. ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून. पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या सेवा केंद्रांमध्ये
0: हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये मध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुप

0: पै यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
1: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे, त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESIC AAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे, बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
0: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील

देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
3: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
5: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकसुमूर्ति शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। पीएम सूर्यघर .gov.in वर।
8: हर घर

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

0: डिस्कशन से भाग रहे थे। पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं। ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए। तो पहले बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं। तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है।
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला। मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या। राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते।
2: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला। नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला, त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले। अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे। एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे। सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे। त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल। प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली। गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला। त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले। 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत। उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल। पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारे लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात

0: छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या एसी होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
6: अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ऍडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभर पूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं, म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठ, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठ अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना

ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो आहोत. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे.

0: सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत, यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे. आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 साली ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतचे ज्या मायक्रोचिप्स आहेत, म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक आपोआप निर्माण झाला नाही, तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे R&Dमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&Dवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे, पण R&D हे केलं गेलं पाहिजे. आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे. त्याच्या जोडीला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्याच्या जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे. आणि त्याची डिझाईन जी आहे ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची, ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करून शकलो, म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेली कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची, या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे, म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आलेली आहे.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ऍप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत. तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटेटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल. आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रुपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
2: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर

0: भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशन नुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढतंय, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कंपोनंट अजूनही आयात केले जातात. त्यामुळे भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाईन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेवलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट, दुसरं आपलं स्वतःच डिझाईन आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंग वरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्ट्रप्शन किंवा जिओपॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
1: सेमी कंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ऍग्रीकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं ऍग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अवेलेबल आहेत.
1: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
1: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट्स विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रीकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळं एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकन मधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळं सेमिकॉन 2.0 ने इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन IP, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्स वर भर दिल्यास

0: भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो, क्षमता नक्कीच आहे.
1: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 अनुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडस बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
1: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
3: सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या विषयी आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांच्याशी प्रफुल्ल आचरेकर यांनी केलेली बातचीत।
4: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आकाशवाणी मुंबई किसानवाणी कार्यक्रमात मी प्रफुल्ल आचरेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना। शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अन्न निर्मिती याकडे आज विशेष लक्ष दिले जात आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच परंपरागत कृषी विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो। मात्र या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा, कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये नेमका काय फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे आणि पालघर

0: येथे कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम, किसान वाणी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि सगळ्यात आधी मला प्रश्न पडलेला असा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजे काय, या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट नेमकी कोणती?
1: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे. आणि याचा मुख्य उद्देश, जसं आपण आता सुरुवातीलाच बोललात, की शाश्वत शेती आणि जमिनीचं आरोग्य आणि जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या मानवाचं आरोग्य, त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आता जो आपण म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर आपण खतं किंवा औषधं यांचा आपण जो वापर करत आहोत, तर तो कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये आहे. आणि त्यासाठी आपण ही योजना राबवत आहोत. आणि ही योजना आपण आत्मा म्हणजे ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी जी आहे, की आपण सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आत्मा हा प्रकल्प, तर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण सदर योजना राबवत आहोत.
0: सुंदर. यापुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाते?
1: आपण एखाद्या अभियानाची जेव्हा सुरुवात करतो, तर तेव्हा मुळात आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे. कारण गेली वर्षानुवर्ष आपण म्हणतो की 1970 पासून म्हणजे आपण हरित क्रांतीला सुरुवात केली.
0: बरोबर.
1: आणि हरित क्रांतीमध्ये आपण म्हणजे सुरुवातीला आपण अगदी अल्प प्रमाणावर खत आणि औषधांचा वापर सुरू केलेला होता. कारण तेव्हाची जी काही आपली लोकसंख्या आहे, त्यांना पुरेसं अन्न उत्पादन उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या देशांतर्गतच व्हावं यासाठी आपण सुरू केलं. परंतु नंतर अति उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांनी किंवा सगळ्याच कंपन्यांनी म्हणा, तर जास्तीत जास्त खतं म्हणजे त्यांचे ऍडव्हर्टाईज वगैरे करून जास्तीत जास्त खतं वापरणं किंवा वेगवेगळ्या कीड रोगांसाठी वेगवेगळी औषधं वापरणं असं आपण मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलं. आणि त्याचे दुष्परिणाम आज आता आपल्याला 40 ते 45 वर्षानंतर दिसून येत आहेत. मानवाच्या आरोग्याबरोबर आपल्याला पाणी आणि माती यांचं देखील आरोग्य आणि त्याचबरोबर पर्यायाने आपण पर्यावरणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहोत. आज मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतोय की कॅन्सरचे पेशंट्स, खूप लहान वयात विविध आजार याचा सामना आपल्याला करायला लागत आहे. या सगळ्यांची जाणीव आपल्याला आहे, परंतु त्याला प्रत्यक्ष रोखण्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर अभियानाच्या सुरुवातीला जनजागृती मोहिमा आपण राबवत आहोत, काही मेळावे घेतलेले आहेत. आणि जनजागृती करून आपण सध्या ही जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे राबवत आहोत, तर ते आपण 22-23 पासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. 23-24 मध्ये हे सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना जी सेंद्रिय शेतीसाठी आहे, तर ती आपण राबवतच होतो. आणि आता आपण हे अभियान राबवत आहोत. आणि या अभियानामध्ये आपण जे गावोगावी जी जनजागृती मोहिमा घेतल्या, त्यामधून ज्या प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे असतील त्याच्यामध्ये, किंवा जिथे जास्तीत जास्त खतांचा वापर होतो किंवा अजिबात खतांचा वापर होत नाही असे दोन्ही हे जिल्हे, त्याचबरोबर आदिवासी उपयोजना की जिथे खतांचा वापर ऑलरेडी कमीच असतो आणि जिथे काही मोठ्या प्रमाणावर आपल्या एफपीओज किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे.
0: बरं, यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की या अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने केली जाते आणि क्लस्टर समूह पद्धतीचं महत्व काय आहे?
1: मुळात क्लस्टर बेस ऍग्रीकल्चर हे आपण आपली जी 2007 पासून आपण MIDH आपण म्हणतो किंवा मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट, हे सुद्धा केंद्राचीच योजना होती की जी राज्यांमार्फत म्हणजे राज्यातील कृषी विभागामार्फत आपण राबवत होतो. तर क्लस्टर बेस अप्रोच आपण तेव्हापासून ठेवलेला आहे की एकट्याने शेती करण्यापेक्षा एखाद्या गटामध्ये जर आपण शेती केली तर आपल्याला मार्केटिंग किंवा सगळ्याच सुविधा म्हणजे शेती उत्पादनासाठी आवश्यक जी काही आपल्याला विविध जी काही कामं करायची आहेत शेतातील ती असतील, खतं किंवा औषधांची खरेदी असेल, उपकरणांचा वापर असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग, आपल्या शेतामध्ये जे काही उत्पादन करणार आहोत तर त्याचं आपण जी बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी काही कंटिन्युटी किंवा सातत्य आहे ते वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा आपण जर गटाने किंवा समूहाने शेती केली तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं. आणि ह्याच समूहाच्या माध्यमातूनच किंवा हे जे विविध गट आत्मा अंतर्गत आपण आतापर्यंत म्हणजे आत्माची सुरुवात देखील 2005 ते 2006 मध्ये झालेली आहे. आपण गट मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या महिला गट असतील तर ते देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत.

0: तर हे सर्व गट आहेत हे एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट करून त्यांना थोडस एक व्यवसायाचं स्वरूप यावं या दृष्टिकोनातून, म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून करावी अशा उद्देशाने आपण हे एपीओजना देखील इथे चालना दिलेली आहे. कृषी विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा उमेद सारख्या संस्था आहेत या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण क्लस्टर बेसिसवर जर शेती केली तर ती सगळ्यांना निश्चितच फायदेशीर आहे. आणि आपण आता ह्या ज्या नैसर्गिक शेती अभियान आहे त्यामध्ये आपण जे काही उत्पादन करत आहोत तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर समूह असेल, गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना आपल्याला ही संकल्पना तिथे राबवणं जास्त सोयीचं पण ठरतं आणि फायदेशीर ठरतं. त्यामुळे या प्रकारे आपण ती राबवत आहोत.
1: नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या निविष्ठांचा वापर करणं अपेक्षित आहे, जीवामृत, बीजामृत, आच्छादन यांसारख्या पद्धतींची भूमिका काय आहे?
0: नैसर्गिक शेतीचं जे मूळ आहे तेच असं आहे की आपण आपल्याच शेतामध्ये उपलब्ध ज्या काही सुविधा असतील किंवा जी काही साधनं आहेत त्यातून तुम्ही आपल्या शेतामध्ये लागणारे जे काही खतं औषधं आहेत करावी आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करावी. त्यासाठी बाहेरून कुठलेही अवाजवी किंवा खूप महागडे अशी काही निविष्ठा आपण घेऊ नये खरेदी करून. कारण आता आपण पाहतोय की शेतकरी तोट्यामध्ये असण्याचे कारणच ते आहे की शेतीवरील उत्पादन खर्च अतिशय वाढलेला आहे. तर त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणं त्यासाठी आपल्या शेतातच असलेल्या ज्या काही नैसर्गिक सोयीसुविधा आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचाच वापर करणं आणि त्या माध्यमातून आपली शेती पद्धती आपण विकसित करणं, तर हे मेन त्याच्या मागचा उद्देश पण आहे. आणि या पद्धतीनेच आपण हे अभियान आता राबवत आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे आपण जी चालना देतोय शेतकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या शेतामध्येच त्यांनी ह्या सगळ्या लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते तयार करावं. मग त्यामध्ये आता जीवामृत आणि बीजामृत आले, म्हणजे आपण जे काही बीज प्रक्रियेसाठी इतर काही औषधं वापरतो किंवा खत वापरतो तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या शेतामध्येच त्याच्याकडे जी काही गाई वगैरे असतील, गाई किंवा म्हणजे शक्यतो देशी गाई असाव्यात, तर देशी गाईंच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल, तर त्याचा वापर करून त्यांनी जीवामृत तयार करावं. ताक समजा असेल किंवा गूळ असेल, म्हणजे ज्या काही साधनं जी आहेत ही आपल्याला स्थानिकरित्या तिथे अवेलेबल आहेत त्याच्यातून त्यांनी ते तयार करावं आणि तेच फक्त शेतामध्ये वापरावं. तर जीवामृत आणि बीजामृत ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बीज प्रक्रियेसाठी बीजामृत असेल, त्याच्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत किंवा गोकृपामृत असेल. आच्छादन एवढ्यासाठी महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये येणारं जे काही तण आहे तर ते तण नियंत्रण करणं हे सगळ्यात कटकटीचं होतं. आणि इथे नैसर्गिक शेतीमध्ये आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन्स म्हणतो, म्हणजे कमीत कमी त्याचं तुम्ही जमीन बरोबर छेडछाड करावी किंवा खूप जास्त खोल त्याच्यामध्ये नांगरणी करू नये. तर अशा ह्याच्यातून आपण शक्यतो कमीत कमी मशागत करून आपल्याला शेती पद्धती करायची आहे तर त्यामुळे तणाचा त्रास होणं साहजिकच आहे. तण नियंत्रणासाठी आपण जर आच्छादन केलं तर तण नियंत्रण आणि जमिनीत जो उपलब्ध ओलावा आहे तो टिकवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. तर हे तीन आपले महत्वाचे स्तंभ आहेत नैसर्गिक शेतीचे, तर ते निश्चित शेतकऱ्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: आता सेंद्रिय शेती विषयाकडे आपण वळूया, त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. परंपरागत कृषी विकास योजना अर्थात PKVY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
0: परंपरागत कृषी विकास योजना देखील आपण जी राबवत आहोत ती सुद्धा प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयामार्फत राबवत आहोत. आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणं. म्हणजे आपण जो काही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे वर्षानुवर्ष, आपण जे काही खत औषधं वापरतोय असे भयानक परिणाम आहेत. तर आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही की हळूहळू आपली शेती आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचीच आहे. मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. 2016 पासून आपण राबवतच होतो पण आता आपण ही 22-23 मध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती आपण सर्व राज्यामध्ये राबवायला लागलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष, म्हणजे 2 तालुक्यामध्ये प्रत्येक सध्या परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर आता यावर्षीपासून जे काही आकांक्षित जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये आपण ही योजना आता सध्या राबवत आहोत. म्हणजे आधीच्या फेजमध्ये ज्या तालुक्यांमध्ये राबवली

0: आली आहेत ती सोडून नवीन तालुक्यामध्ये आपण आता ही राबवतोय. हे आपण आत्माच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा कृषी विभाग जो आहे तर त्यांच्यामार्फत आपण विविध मेळावे, जनजागृती अभियान, त्याचबरोबर काही प्रशिक्षण आपण घेतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी जे शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्वयंघोषणा पत्र घेतो. शिवाय याच्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी सुरुवातीला थोडंसं त्यांना भीती असते किंवा साहजिकच आहे की आपण सुरुवातीपासून खूप सारे खतं किंवा औषधं वापरते तर कुठून तरी त्याचा परिणाम नष्ट होणं आणि अचानक एखाद्या पिकाला आपण खतं देणं बंद केलं तर त्याच्या उत्पादनात कदाचित थोडंफार घट येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी शेतकऱ्याला समजा त्याला वाटत असेल की नुकसान होणार आहे त्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये त्याला राबवण्यासाठी लागणारी जी काही इनपुट्स तयार करायची त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता आपण या योजनेअंतर्गत देतो.
1: खूपच सुंदर. सेंद्रिय आपण शेतीविषयी जाणून घेतोच आहोत तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि मदतीची तरतूद केलेली आहे?
0: यामध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा नैसर्गिक शेती असेल तर परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण जे गट निर्माण केले सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये त्या गटांची मिळून आपण एक कंपनी स्थापन केली. का? तर त्यांना जे मार्केटिंग आहे किंवा बाजारपेठ कॅप्चर करणं ते जास्त सोयीचं होईल तर त्यासाठी आपण ह्या कंपनीला आपण विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक बीआरसी असेल कंपनी स्तरावरची की ज्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 5 लाख इतकं अनुदान देतो म्हणजे 75% एकूण खर्चाच्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सेंद्रिय शेती करणारे तर त्यांच्यासाठी भाग भांडवल म्हणजे त्यांनी जे काही भाग भांडवल त्यांनी उभारलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये शासनाकडून सुद्धा 5 लाख रुपयेपर्यंतचं भाग भांडवल ह्या कंपन्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांना आता पुढे जे मार्केटिंग वगैरेच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हे भाग भांडवल उपयोगी पडेल. आणि शिवाय शासनामार्फत त्यांना या विपणनासाठी लागणारं ग्रेडिंग अँड पॅकिंग हाऊस असेल, त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजेस किंवा प्रक्रिया युनिट, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी लागणारी व्हॅन, मग ती कोल्ड व्हॅन असेल किंवा नॉर्मल आपल्या ज्या काही वाहतूक व्हॅन ज्या आहेत तर ते सुद्धा दिलं जातं. त्यांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांचा लोगो बनवणं, त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं, तर या सगळ्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे या कंपनी स्तरावर जेणेकरून हे शेतकरी सगळे सक्षम व्हावेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत थेट पोहोचावं, मध्ये कुठलेही दलाल असू नये जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर मूल्यवृद्धीसाठी यानुसार आपण त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो.
1: बरोबर. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, हा अर्ज कुठे करावा, यासाठी काय आहे प्रक्रिया, त्याचबरोबर ग्रामपंचायत, कृषी विभाग, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भूमिका नेमकी काय आहे, काय सांगाल?
0: ग्रामपंचायत अतिशय महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: कारण आपण जे काही नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काही फॅसिलिटेटर म्हणून तिथल्या कृषी सखी नेमतो कारण कृषी विभागाच्या जे अधिकारी कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही तर त्यामुळे तिथल्या आपण स्थानिक कृषी सखी आपण नेमलेल्या आहेत. एका गटामध्ये 2 कृषी सखी आपण नेमतो. या कृषी सखींनी जे काही प्रशिक्षण आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, जीवामृत बीजामृत करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्याचबरोबर कृषी विभागामार्फत दिले जाणारे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ते जे काही नोंदी घेतात आता यामध्ये एक प्रमाणीकरणाचं एक महत्वाचं आहे म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण. कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण त्यांचा माल उपलब्ध करून देणार तर तो सेंद्रिय आहे का ते कसं आपण खात्री करणार, तर त्यासाठी आपण त्याचं प्रमाणीकरण करतो. तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना एनपीओपी म्हणून एक सर्टिफिकेशन आहे सेंद्रिय की जे अपेडामार्फत केलं जातं आणि हे एनपीओपी सर्टिफिकेशन आहे हे किचकट आहे थोडंसं. त्यासाठी आपण आयसीएस इन्स्पेक्टर वगैरे नेमतो आणि ज्या अपेडा प्राधिकृतच्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सेवा पुरवठादार संस्था आहेत त्यांच्यामार्फत याचं प्रमाणीकरण केलं जातं. 3 वर्षाची ती प्रोसेस आहे. मात्र एकदा एनपीओपी प्रमाणित झालेलं जे काही शेती उत्पादन जे आहे त्याला एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा म्हणजे त्याला इंडिया ऑर्गॅनिक म्हणून लोगो वापरता येतं. त्याचबरोबर दुसरी प्रमाणीकरणाची पद्धत जी आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानमध्ये आपण राबवतो ती आहे पीजीएस.

0: पार्टिसिपेटरी गॅरंटी अप्रोच जो आहे तर ती सर्टिफिकेशन पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनली करतो पीजीएस सर्टिफिकेशन, जेणेकरून आपले जे स्थानिक ग्राहक आहेत किंवा देशांतर्गत ग्राहक जे आहेत तर त्यांना त्याचं खात्री असायला हवी की हे सेंद्रिय उत्पादन आहे. तर ते पीजीएस ग्रीन किंवा आपण असं त्याच्यामध्ये एक लोगो असतो की पीजीएस ग्रीन पीजीएस ब्लू असं, तर ते आपण देतो आणि ते लोगो ते त्या उत्पादनावर छापू शकतात. आणि कृषी सखींचा मुख्य उद्देश जो आहे तो ह्या प्रमाणीकरणासाठीच देखील त्यांना सहाय्य करणं इथल्या शेतकऱ्यांना आणि प्रमाणीकरण करून घेणं आणि पुढे जाऊन मग थोडस मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्याला फॅसिलिटेट करणं शेतकऱ्यांना. तर अशा पद्धतीने आपण हे राबवतो.
1: बरं, पुढचा प्रश्न असा आहे की लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो का आणि त्यासाठी समूह पद्धत किती फायदेशीर आहे?
0: छोटे जे शेतकरी आहेत तर कमीत कमी एक एकर शेती त्यांची आवश्यक आहे.
1: बरं,
0: तर त्यामुळे छोटे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात.
1: हा नियम आहे.
0: हा, मग 125 पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात,
1: लाभार्थी ठरू
0: शकतात. परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण म्हणतो की त्यांचं कमीत कमी एक हेक्टर क्षेत्र आपण ह्या योजनेअंतर्गत त्यांना घेता येतं. लहान शेतकरी असेल तर शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं. पण आपण लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात फायदेशीर योजना आहे, कारण त्यांचा माल जो आहे की शेवटी एकत्र येऊन एक समूह पद्धतीने केल्यावर त्यांच्या छोट्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल त्यांना एकत्रितरित्या मार्केटिंग करता येतं. तर ह्या सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे समूह पद्धतीने सीमांत शेतकरी देखील एका समूहात येतात तेव्हा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते.
1: बरोबर,
0: कारण जेव्हा गटाच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट घेत असू, खतं असतील, औषधं असतील, म्हणजे खतं औषधं म्हणजे बाहेरची तर घ्यायचीच नाहीये, पण आपण बीआरसी वगैरे करणार आहोत, म्हणजे एखादं युरियाचं पोतं तुम्ही घ्यायला जाणार, त्याच्याऐवजी तुम्ही जीवामृत वगैरे आहे अक्षरशः 50 रुपयाला एक लिटरची बॉटल आपण नॉर्मली आपण उपलब्ध करतो बीआरसी मध्ये, ती अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे त्यांचा खूपच फायदा होणार आहे आणि ज्या लागणारे निविष्ठा आहेत शेतीमध्ये त्या त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कुठल्या तरी डीलरकडे जायला किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच करायच्या नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर योजना आहे.
1: वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जमिनीला आणि शेतीला त्रास होणार नाही, हानी होणार नाही याची काळजीही तेवढीच घेतली जाते. शेतकऱ्यांमध्ये अजून एक मनात भीती असते ती म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली तर सुरुवातीच्या काळात उत्पादनात बदल होतो का, त्याची शक्यता काय असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तयारी कशी करावी?
0: त्यासाठी आपण जनजागृती घेत आहोत. म्हणजे प्रत्येकाच्याच मनात भीती असेल, थोडस पिवळसर झालेलं पीक दिसलं की युरिया फेकून मारायचं.
1: बरोबर,
0: आता ते फेकलेला युरिया त्यातला किती अव्हेलेबल होतो तो त्यातला बराचसा वाहून जातो, पण आपल्या मनाला समाधान असतं. एकदमच जेव्हा आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणार तर तेव्हा अशाच पद्धतीची एक भीती मनामध्ये असते की मी जे करतोय त्याच्यामुळे मला माझं उत्पन्न मिळेल का. कदाचित त्या मातीला देखील सवय झालेली असते की ही खतं म्हणजे मिळायला हवीत, तर अशावेळी कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकतो उत्पादनामध्ये. त्यासाठी आपण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते आपण 4,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्याला देतो. तर ह्या 4,000 मध्ये त्यांनी त्यांना लागणारा जो ड्रम आहे म्हणजे आता जीवामृत किंवा गोकृपामृतम करण्यासाठी लागणारा ड्रम घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काही गुळ वगैरे सारखी म्हणजे जो काळा गुळ लागतो किंवा गाईचं ताक वगैरे लागतं तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं घ्याव्यात. त्यासाठी लागणारं कल्चर एकदाच घ्यावं आणि त्या कल्चरचा वारंवार वापर करावा, म्हणजे दह्याला जसं विरजण लावतो तशा त्या पद्धतीने त्याचा वापर करावा. आणि बॅचमध्ये त्यांनी ते जीवामृत किंवा गोकृपामृतम तयार करावं, दशपर्णीअर्क तयार करावं. त्याचबरोबर समजा त्यांना जी भीती आहे की माझं उत्पादन कमी होत तर त्याला थोडंसं एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आपण हे 4,000 रुपये आणि 2 वर्षात म्हणजे 8,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो.
1: बरं,
0: असं 1 एकर शेती लक्षात घेऊन त्याच्यासाठी आहे. तर एक मला सांगायचं ह्याच्यामध्ये, जरी सुरुवातीला आता आपण जवळपास 2016 पासून सेंद्रिय शेती योजनांतर्गत राबवतो, त्या आधीपासून बरेच शेतकरी आहेत की जे यापूर्वी ऑलरेडी ते राबवत होते. सुरुवातीला काही दिवस त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो पण नंतर मात्र त्या पिकाची गुणवत्ता जी आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आणि क्वालिटी तर अतिशय चांगली, म्हणजे त्याची प्रत जी आहे त्याची गुणवत्ता आहे ती सुधारते, म्हणजे फळपीक असू देत किंवा त्याचे भाजीपाला असू देत, त्याच्यामध्ये येणारी चमक असेल, त्याच्यामधले मूलद्रव्य जे

0: मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे, त्याचं प्रमाण वगैरे खूप लक्षणीय चांगलं आहे, त्यामुळे पुढे ग्राहक ते प्रेफर करतो. आणखीन त्यानंतर
1: त्यामुळे ऑर्गॅनिक शेती म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर?
0: येस, ऑर्गॅनिक शेती. तर ऑर्गॅनिक शेतीतून उत्पादित झालेलं ऑर्गॅनिक खाद्य आहे आपल्याला, किंवा ते त्याला रेट मिळणारे आहेत ते देखील प्रीमियम रेट्स आपल्याला मिळतात. तर त्यामुळे तसं नुकसान असं काहीच नाही होत शेतकऱ्यांचं, फक्त थोडासा धीर धरावं लागतं. आज आपल्याकडे अशा बऱ्याच उदाहरणं आहेत. आता देशभरातल्या पातळीवर जर सुरुवातीला आपण बघितलं तर आम्ही कुरुक्षेत्र येथे गुरुकुल वगैरे आहे, तर तिथे देखील आपण बघितलं की जवळपास सुरुवातीला त्यांनी 160-180 एकरचा त्यांचा फार्म आहे, तो कम्प्लीट आज 17-18 वर्ष झाली पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीने ते करत आहे आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भीती जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये किंवा भविष्यात मध्ये तर ते अत्यंत फायदेशीर शेती आहे,
1: बरोबर?
0: त्यामुळे ती भीती शेतकऱ्यांनी काढून टाकावी म्हणा.
1: अगदीच. आता शेतकऱ्यांना विश्वासही निर्माण झालेला आहे, शेतीही सुरू केलेली आहे, पण आता मालाला चांगला दर मिळवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेचं नियोजन हे किती महत्वाचं आहे?
0: ते अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण हे जे सगळं करतोय ते आपण मार्केटसाठी करतोय, त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला आर्थिक फायदा आहे त्यासाठी ब्रँडिंग महत्वाचं आहे. त्याचं आपण सर्टिफिकेशन करतोय, सर्टिफाईड मालासाठी एक ठराविक ब्रँड क्रिएट करतो आपण, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी अनुदान देतोय आणि असं एक ब्रँडेड उत्पादन आपण जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, सुरुवातीला आपण कृषी मेळावे असतील किंवा आपण जे विविध प्रदर्शनं आयोजित करतो त्यामध्ये समाविष्ट होतो, तर विविध राज्य आणि देश पातळीवरचे जी काही प्रदर्शन आहेत त्यामध्ये आपण या आपल्या शेतकरीच्या ज्या उत्पादक कंपन्या किंवा गट आहेत त्यांना समावेश करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि त्या योगे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा जे माल आहे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत मदत केली जाते.
1: बरं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: निश्चितच आपण आपल्या पिढीचा विचार न करता आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. त्यांना आपल्याला जर आरोग्यदायी जर आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच आपल्या मातीची, आपल्याकडच्या पाणी जे आहे त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत कृषी विभागाचे, तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत. तर या कार्यालयाकडे आपण संपर्क साधावा. कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर देखील ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तर आपण या पद्धतीने आपण नक्की लाभ घेऊन या योजनांमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन मी या ठिकाणी करते.
1: नक्कीच, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती आज आपल्याला मनाली तांबडे मॅडम यांनी दिली आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना केवळ पद्धत बदलणे पुरेसे नाही आहे, तर योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रमाणन आणि बाजारपेठेचे नियोजन यांचाही विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा. आपल्या गावातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून योजनेची पात्रता आणि सध्याच्या उपलब्ध सुविधांची माहिती नक्की करून घ्यावी. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांची प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. प्रधानमंत्री किसान

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक। संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव। आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा। गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते। त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते। वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला।
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और मिथिला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाए नहीं। मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ।
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं। संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली, त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे। नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली। सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला।
3: ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहते हैं। पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं। ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए, तो पहले बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं। तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र

0: केले ठीक नाही.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
2: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागे घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं

0: असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा, गायला आहे सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकलाकारांनी.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा आपण ऐकला. गायला होता सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी. कार्यक्रमात शेवटी माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार गीत.